0: Radio 4EB 98.1 FM. The following program is in Marathi language. Namaskar Mandali, मी रुजुता
1: आणि मी आदित्य
0: आणि आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी रेडिओ 4EB 98.1 FM वर. आपल्या सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.

येत्या शनिवारी म्हणजे 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. 1947 साली याच दिवशी भारताला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि अहिंसक चळवळींच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज आपण भारतापासून 1000 किलोमीटर दूर असलो तरी स्वातंत्र्य दिन आपल्याला आपल्या मुळांची, संस्कृतीची आणि भारतीय म्हणून असलेल्या ओळखीची आठवण करून देतो. याच ओळखीची आणि भारताशी असलेल्या नात्याची शिदोरी घेऊन अनेक भारतीय विद्यार्थी शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याच्या शोधात ऑस्ट्रेलियाला येतात. नव्या देशात नव्या संधींबरोबर ते आपली संस्कृती आणि मूल्येही जपतात. आजच्या कार्यक्रमात आपण ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थ्यांचे अनुभव, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल गप्पा मारणार आहोत. पण त्याआधी आपण ऐकूया बाबूजींच्या आवाजातलं एक अप्रतिम गीत.

0: आज आपण अशा एका प्रवासाबद्दल ऐकणार आहोत ज्याची सुरुवात होते मोठ्या स्वप्नांनी, भरलेल्या सुटकेसेसनी आणि आईबाबांच्या त्या नेहमीच्या वाक्यांनी. पोचल्यावर फोन करा, मग पुढे नवीन देश, नवीन माणसं, नवीन अभ्यास आणि वेगळी संस्कृती, आणि अर्थातच स्वतःचं जेवण बनवण्याची वेळ आली की खऱ्या आयुष्याची परीक्षा वाटते. चला तर अशाच काही मजेशीर आणि प्रेरणादायी अनुभवांनी भरलेल्या एका खास पॉडकास्टकडे वळूया. ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षणासाठी आलेले भारतीय विद्यार्थी त्यांचे काही अनुभव आपल्याबरोबर शेअर करणार आहेत, तर नक्की ऐकत रहा. आज आपल्याबरोबर आहे स्वरा, मानसी, समृद्धी, स्नेहर्ष आणि प्रशांत. तर आधी आपण त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया.
1: नमस्कार, माझं नाव स्वरा आहे. मी ऑस्ट्रेलियामध्ये 5 महिना अगोदरच आली आहे आणि मी इथे मास्टर्स ऑफ बिझनेस मेजर्स इन स्पोर्ट्स करते. तर बॅक इन इंडिया पण मी माझं बॅचलर स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये केलेलं अँड आय वर्कड विथ BCCI किंवा खेलो इंडिया किंवा MI ज्युनियर्स असे काही काही इंटर्नशिप मी तिथे करून आली.
2: नमस्कार, माझं नाव मानसी आहे. मी 2024 इथे आले होते, तर मला 2 वर्ष झाले आहेत. मी PhD स्टुडंट आहे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगमध्ये. मी QUT करते आहे माझी डिग्री. ऑस्ट्रेलियाला यायच्या आधी मी माझं अंडरग्रॅड आणि मास्टर्स इंडियामध्येच केलं, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. आणि मी ऑलमोस्ट 1 वर्ष जॉब केला ॲज अ ट्रान्सपोर्ट प्लॅनर, आणि त्यानंतर मी PhD करायचं ठरवलं आणि इथे आले.
3: हॅलो, माझं नाव समृद्धी आहे आणि मी इकडे युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडमध्ये मास्टर्स इन बायो इन्फॉर्मॅटिक्स केलं. त्याच्या आधी मी इंडियात रिलायन्स लाईफ सायन्सेसला ॲज अ क्वालिटी कंट्रोल बायोकेमिस्ट्रीमध्ये काम करत होते, आणि त्याच्यानंतर मी इकडे 2024 आले. आता माझी डिग्री झाली आहे आणि मागच्या आठवड्यातच माझं ग्रॅज्युएशन संपलं आहे.
0: कॉंग्रॅट्स.
4: नमस्कार, माझं नाव स्नेहर्ष आहे आणि मी इकडे मास्टर्स बाय रिसर्च करत आहे QUT AI अँड ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंगमध्ये. मला इकडे 1.5 वर्ष एवढे झाले आणि इंडियामध्ये मी BTech केलं होतं कम्प्युटर सायन्समध्ये आणि मी ते डिग्री करून लगेच इकडे आलो.
5: नमस्कार, मी प्रशांत. मला ऑस्ट्रेलियाला येऊन ऑलमोस्ट आता 3 वर्ष होतील नोव्हेंबरमध्ये. मी माझं BTech आणि मास्टर्स इंडियामध्येच केलं आणि सध्या मी PhD करत आहे QUT ट्रान्सपोर्टेशन सिस्टम्समध्ये.
6: सो तुम्ही इंडियावरनं इकडे आले, तर तुम्ही काय विचार केला की आता मला अब्रॉड जायचं आहे आणि तिथे शिक्षण घ्यायचं आहे आणि तिथे करिअर डेव्हलप करायचं आहे, तर काय थॉट होता तुमच्या मनात पहिल्यांदा, की कसं डिसाईड केलं की तुम्ही तुम्हाला इकडे यायचं आहे म्हणून?
1: मला असं वाटतं की मी स्पोर्ट्स बॅकग्राऊंडमध्ये, आणि जेव्हा आपण स्पोर्ट्सना इंटरनॅशनल लेवलवर बघतो ग्लोबली, तेव्हा ऑस्ट्रेलियाचं नाव येतच, बिकॉज ऑस्ट्रेलियामध्ये सगळे स्पोर्ट्स खेळले जातात. देर आर अपॉर्च्युनिटीज हियर जे आपल्याला पुढे घेऊन येऊ शकतात. आणि मला इंडियामध्ये फक्त क्रिकेटवरं वर्क नव्हतं करायचं. आय वॉन्टेड टू एक्सप्लोअर रग्बी किंवा चेस किंवा वेरियस, आणि मला वाटतं की ऑस्ट्रेलिया इज अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर इट.
2: मी हे तर ठरवलं होतं की मला PhD करायची आहे, पण इंडियामध्ये PhD करणं म्हणजे तिथे 4 किंवा 7 वर्ष कितीही वर्ष लागू शकतात, आणि ऑस्ट्रेलियामध्ये असं आहे की तुम्हाला तुमची डिग्री 3.5 वर्षात संपवायची. थोडं चॅलेंजिंग असू शकतं, पण त्यामुळे मला असं वाटलं की इथे यावं. प्लस ज्या प्रोफेसरबरोबर मी काम करते ते चांगले आहेत, चांगली व्यक्ती आहे. माझी इच्छा होती की जर मी 3-3.5 वर्ष यात टाकते तर माझे सुपरवायझर चांगले असावे. त्यामुळे मी ठरवलं की ते इथे आहे, तर मग मी ऑस्ट्रेलिया ट्राय करेन.
3: मी रिलायन्सला जॉब करत होते आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की बायोटेकमध्ये इंडियात खूप सॅच्युरेशन येत आहे आता, एस्पेशली कोविडनंतर वगैरे खूप लोकांनी बायोटेक केलेलं आहे. सो मला त्याच्यात जरा स्पेशलायझेशन अजून करायचं होतं आणि मला इंडस्ट्री रिलेटेडच करायचं होतं काहीतरी, म्हणजे रिसर्च किंवा अकॅडमिकमध्ये नव्हतं घुसायचं. म्हणून मी PhD नाही केलं, नाहीतर मला ऑप्शन होता PhD करायचा, कारण हे माझं सेकंड मास्टर्स आहे. सो म्हणून मी बायो इन्फॉर्मॅटिक्स चूज केलं, जरा AI आणि ML साईडला करायला.
4: सो माझं ॲक्च्युली असं झालं की आम्हाला शेवटच्या सेमिस्टरमध्ये कुठेतरी इंटर्नशिप किंवा ते करायचं असते आणि लकीली माझा इकडे नंबर लागला तर मी माझी डिग्री स्टार्ट करायची आधी इंटर्नशिप केली आणि त्याच्यात माझा एक्सपिरियन्स खूप चांगला राहिला. आमचे सुपरवायझर खूप छान होते आणि इन जनरल मला ऑस्ट्रेलिया आवडलं आणि मी जायच्या आधी सांगून गेलो होतो की माझा असा असा इंटरेस्ट आहे आणि माझ्या डिग्री संपल्यानंतर थोड्या टाईममध्ये त्यांचा मला असं कॉल आला की आमच्याकडे अशी एक पोझिशन ओपन आहे तुझ्यासाठी परफेक्ट आहे आणि फुल राईट स्कॉलरशिप आहे. तर इट वॉज अ नो ब्रेनर फॉर मी.
5: माझा पर्सनली असा पी एच डी करायचा काही प्लॅन नव्हता पण मास्टर्समध्ये सेकंड इयरमध्ये आपण जेव्हा थेसिस करतो तेव्हा मला असं वाटलं की मला इंटरेस्ट आहे या रिसर्च करण्यात आणि मग शेवटच्या सेमिस्टरमध्ये आमची जी युनिव्हर्सिटी आहे तिकडे मास्टर्सची त्यांचे सध्याच्या युनिव्हर्सिटीसोबत कोलॅबोरेशन्स बरेच आहेत मग ते सुपरवायझरसोबत वगैरे बोलणं झालं आणि मग तेव्हा असं मी ठरवलं की त्यांच्यासोबत आपण पी एच डी करूया आणि तिथे आलो मी इथे नंतर. येस एक्झॅक्टली येस एक्झॅक्टली हां आणि स्कॉलरशिप पण भेटली सो
7: सोने पे सुहागा.
6: आणि ऑस्ट्रेलियाच काय म्हणजे
5: ते एक कारण तर झालं कोलॅबोरेशन्स वगैरे आणि मग जास्त ऑप्शन ट्रान्सपोर्टेशनमध्ये रिसर्च करण्यासाठी दोन मेजर ऑप्शन होते माझ्याकडे यु एस आणि युरोप. तर यु एसचं पी एच डी आणि इंडियाचं पी एच डी ऑलमोस्ट म्हणजे टेन्युअर तर सेम आहे 5-5, 6-6 वर्षांचं आणि युरोपमध्ये म्हणजे मला ज्या एरियामध्ये काम करायचं होतं तिथे मला ऑपॉर्च्युनिटी नाही दिसल्या आणि इथे मी ज्या एरियात काम करतो ते सध्या माझा म्हणजे मला इंटरेस्ट पण होता त्या एरियात तर मी इकडे आलो.
6: अच्छा अच्छा. आणि तू स्नेहाश?
4: इनिशियली मी यूएस पण यूएस साठीच अप्लाय करत होतो बट काय झालंय की यूएस मध्ये जायसाठी एवढं इझी नाही राहिलं आधीसारखं आणि ते ग्रीन कार्ड वगैरेचे खूप जास्त हे होते तर म्हणजे बरेच फॅक्टर्स त्याच्या फेवर मध्ये नव्हते पण लाईक इट इज व्हेरी गुड फॉर एआय बट ते वाले फॅक्टर पण आहे आणि प्लस मला इकडची ऑपॉर्च्युनिटी चांगली वाटली इकडे पण भरपूर स्कोप आहे तर त्या रिझनमुळे मी चूज केलं.
8: मला एक कंडिशन माझ्या डोक्यात तरी असं होतं की मला प्रिडॉमिनेंटली इंग्लिश स्पीकिंग कंट्री हवी आहे बिकॉज दॅट इज लाईक लेस ऑफ अ कल्चरल शॉक कारण ऑलरेडी आपण नवीन कंट्रीत येतो त्यात लँग्वेज पण सगळंच वेगळं कम्युनिकेशन खूप बॅरियर झालं तर जरा अजून कठीण होतं. सो माझं असं होतं की आय विल चूज इंग्लिश स्पीकिंग जरा काहीतरी रिलेटेबिलिटी असेल म्हणून. सो युरोप जास्त म्हणून माझा ऑप्शन नव्हता आणि युएसला मार्केट एवढं चांगलं नव्हतं व्हिसा इश्यूज होते आणि स्टुडंट्स पण खूप सॅच्युरेट होत होतं. सो त्याच्यामुळे ऑस्ट्रेलिया वॉज अनदर गुड ऑप्शन आणि इट इज चीप कारण युके पण ऑप्शन होतं पण पाऊंडचा रेट पण खूप जास्त असल्यामुळे.
5: माझ्यासाठी अजून एक कारण पण होतं की माझ्या आधी माझे बरेच सिनियर ऑलरेडी इथे आले आहेत तर तो एक मोठा फॅक्टर होता हे चूज करण्यासाठी बेस्ड ऑन हा सपोर्ट पण झाला गायडन्स आणि त्यांच्या एक्सपिरियन्सवरून त्यांनी सांगितलं की इथे येऊ शकतोस.
7: तुम्ही घरी जेव्हा सांगितलं की आता आम्ही ऑस्ट्रेलियाला जाणार आहे किंवा आता आमचा विचार आहे ऑस्ट्रेलियाला जायचा तेव्हा तुम्हाला कशा रिॲक्शन्स मिळाल्या म्हणजे कशा प्रकारच्या तुम्हाला रिॲक्शन्स मिळाल्या?
2: आधी तर घरच्यांना कन्व्हिन्स करावं लागलं कारण की त्यांचं म्हणणं होतं की जर तू आत्ता जाऊन तिथे पी एच डी स्टार्ट करशील आणि ते दुसऱ्या देशात तर तू सेटल कधी होणार आणि त्यांचे कन्सर्न्स जे असतात पेरेंट्सचे त्यामुळे मला थोडं सम टाईम ऑफ कन्व्हिन्सिंग लागलं पण सपोर्टिव्ह होते त्यामुळे मी इथे आहे. म्हणजे अल्टिमेटली ऑब्व्हियसली त्यांनीही समजलं की हो हिला खरंच इच्छा आहे पी एच डी करायची आणि तिथे अपॉर्च्युनिटीज चांगले आहेत त्यामुळे मग ते इतकं चॅलेंजिंग नव्हतं पण त्यांनी त्यांच्या साईडनी जितकं ते त्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकत होते ते भेटले काही लोकांना त्यांना विचारलं की हिचा असा असा विचार आहे ही आता जॉब करते आहे ती सोडून तिने तिथे जायला पाहिजे का या सगळ्या फॅक्टर्सला घरच्यांनी पण त्यांचा विचार केला आणि त्यानंतर मग ठरलं की हो मी जाते आहे. येस
1: माझ्या इकडे उलटं झालं घरच्यांनी मला कन्व्हिन्स केलं कारण हो कारण मी तिथे माझं सो फार मी सेट करत होती पण माझ्या पेरेंट्सचं स्पेशली असं होतं की गॅप इयर नको आहे तू एका फ्लोमध्ये कर तर सब एक फ्लो मे होना चाहिए तर म्हणून मग माझ्या घरच्यांनी म्हणजे मला पण जायचं होतं पण मी ठरवलेलं नेक्स्ट इयर इथे यायचं विथ फुल प्लॅनिंग अँड ऑल तसं झालं नाही बट
4: सो माझ्या केसमध्ये असं होतं की माझं हे होतं की मास्टर्स करायचं आहे आता ते होतं की कुठे करायचं आणि कसं करायचं तर जेव्हा हे ठरलं तेव्हा तसे घरी सगळे खुश होते की स्कॉलरशिप भेटली आहे, चांगला जागी आहे, सुपरवायझर वगैरे चांगला आहे. फक्त आजीच थोडं असं होतं की एवढं दूर खाऊन झाला ते आपल्या इकडे नाही होत काय.
7: बरोबर आहे, तो व्हॅलिड कन्सर्न सगळ्या पॅरेंट्सचा.
4: अगदी एकदम. बट अदरवाईज घरी सगळे सपोर्टिव्ह होते, चांगलं राहिलं.
5: सेम फॉर मी, माझ्या घरी पण असा काही प्रॉब्लेम वगैरे नव्हता. इनफॅक्ट माझ्या वडिलांची इच्छा होती की मी पुढे शिकावं, PhD वगैरे करावी, त्याच्यामुळे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुला जर बरोबर वाटतंय तर तू कर. फक्त मम्मीला थोडंसं वाटलं होतं पहिले की तेच एवढ्या दूर वगैरे जायचं आणि मला नंतर सेटलमेंट वगैरे सेटलमेंटचं वगैरे कसं. बट पण नंतर सगळ्या म्हणजे असं नाही, कधीच नाही म्हटलं ते मला. ते म्हणे ठीक आहे, तुला जर बरोबर वाटतं तर तू करू शकतोस.
2: तेव्हा ते असं म्हणायचे की जर तू म्हणालीस तू गॅरंटीने वापस येते तर तू जा तर ठीक आहे.
6: म्हणजे ऑलमोस्ट हे सगळं लढाईवर चाललोय आणि मग घरच्यांना सांगतोय नाही आय बी बॅक. असं
7: तुम्ही ऑस्ट्रेलियाला यायच्या आधी कसं स्वतःला प्रिपेअर केलं, म्हणजे वॉट वेअर युअर थॉट प्रोसेसेस when you decided to come here?
4: Basically, सगळ्यात पहिले तर हे होतं की मुलगा देश सोडून चाललाय, मोठी गोष्ट आहे. तर घरी सगळे कामाला लागले, खूप सारी शॉपिंग केली, म्हणजे सगळं सगळं गहू वगैरे सगळं घेतलं. ते मी सांगितलं की नाही नेता तरी घेऊन आले, तर ते सगळं झालं. बट एक हे होतं की इकडे बरेच लोक होते ज्यांच्याशी आधी कम्युनिकेशन मी करू शकलो आणि त्यांनी खूप जास्त हेल्प केलं. जसं इकडची PhD स्टुडंट होते, त्यांनी सांगितलं की काय करायचं आहे, तुम्हाला कॅश आणायला पाहिजे, तुम्हाला कोणत्या वस्तूची काळजी घ्यायची आहे. तर मला असं वाटते एक तेवाली वस्तू खूप छान फॅक्टर आहे. आणि इन जनरल मी पाहिलं की लोक सपोर्टिव्ह आहे, तर तुम्ही कोणाला रीच आउट कराल तर ते हेल्प करतात.
8: मी स्वतः म्हणजे इकडे कोणाला ओळखत नाही, सो मी खूप लिंक्डइनवर UQ लोकांना आणि माझी आधीची युनिव्हर्सिटी इंडियातली होती ते आणि UQ असं कनेक्शन्स कीवर्ड वगैरे सर्च करून मी लिंक्डइनवर खूप सर्च केलेलं. खूप लोकांना मेसेजेस केले, त्यात एक दोन लोकांनी मला रिप्लाय दिला. सो त्यातनं मी त्यांना रिक्वेस्ट केलं की तुम्ही फोन कॉल करू शकता का वगैरे असं म्हणून मी व्हॉट्सअपवर त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून म्हणजे थोडी हेल्प तशी पण घेतली आहे मी. आणि बाकीचं मी इंटरनेटवर रिव्ह्यूज वाचणं किंवा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर पण खूप रिसोर्सेस आहेत हेल्पफुल अवेलेबल जर तुम्ही नीट बसून वाचलात तर. असं नाही की UQ वेबसाईट, पण सगळ्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर वेगवेगळं इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. सो तुम्हाला रीड केल्यावर खूप कळतं त्या वेबसाईटवरूनच आणि रिसोर्सेस पण तिकडनंच गॅदर होतात. सो ते पण एक चांगलं वे आहे करायचं.
6: सो येण्याच्या आधी म्हणजे काही आपण अरेंजमेंट्स करून ठेवतो की नाही तिथे मला अकोमोडेशन सॉर्टेड पाहिजे.
8: सो इकडे
6: नवीन, सो हाऊ डिड यू अरेंज दॅट?
8: इकडे स्टुडंट अकोमोडेशनचे वेगवेगळे चेन्स आहेत. सो त्याच्यात पण वेगवेगळ्या एरियाजमध्ये लोकेशन वाईज तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या जवळ हवं आहे का, युनिव्हर्सिटीचं स्वतःचं लोकेशन असतं पण अकोमोडेशनसाठी, पण त्याला युजली थोडं आधी तुम्हाला इंटरेस्ट एक्सप्रेस करायला लागतो. हे विजा आणि हे सगळं खूप लास्ट मोमेंटला झाल्यावर स्टुडंट्सला ते करता येत नाही. सो बाकी कमर्शियल चेन्स आहेत, स्केप, युनिलॉज, अँबर स्टुडंट वगैरे वगैरे. सो त्यांच्या वेबसाईट्सवर फोन करून, आणि त्यांचे कोऑर्डिनेटर्स असतात इंडियातले पण. सो ते इंडियाच्या नंबरला आधी कॉल लागतो आणि मग दे कोऑर्डिनेट यू विथ द स्पेसिफिक लोकेशन. त्यात पण वेगवेगळे रेट्स वगैरे असतात, सगळं तुम्हाला ऑनलाईन दिसतं, त्यांचे रिव्ह्यूज आणि हे सगळं. त्यांचे फेसबुक ग्रुप्स असतात, सो त्यात पण तुम्ही जॉईन करून विचारू शकता. खूप लोकांना मार्केट प्लेसवरनं पण घरं वगैरे मिळालेली आहेत. बट ऑनशोअर तुम्हाला जर अपार्टमेंट हवं असेल तर त्याच्यासाठी कोणाला तरी इन्स्पेक्शनला जायला लागतं, नाहीतर मग स्कॅम्स होण्याची शक्यता असते. So it is better that somebody is volunteering for you to come and have a look. Otherwise, asa konala online payment vagare karu nahi directly until and unless you know someone and they verified ahe. Tanna sang ani scape madhe pan tanni mala allow kelela ikade alavar paise bharu shakto. So that was a plus.
2: माझ्या केसमध्ये आधी ओळखीचे लोक असल्यामुळे इथे त्यांनी इन्स्पेक्शन केलं माझ्यासाठी. तर एक ते ट्रस्ट होता की ते जाऊन बघू शकतात ती जागा आणि तिथे आपण जाऊ गेल्यावरती तर इट इज सॉर्टेड फॉर अस. तर माझ्यासाठी ते थोडं इझी होतं, पण अगेन ज्यांच्या ओळखी नसतात त्यांना मे बी व्हॉट्सअप ग्रुप्स किंवा फेसबुक ग्रुप्स याच्या थ्रू जाता येत असतं. हां,
7: आणि इकडे आल्यानंतर म्हणजे वेन यू लँडेड हिअर, वेन यू स्टेड हिअर फॉर अ फ्यू डेज, तर मग तुमचं पहिलं इम्प्रेशन कसं होतं?
1: माझं जे फ्लाईट होती ती रात्री लँड झाली 10 वाजता. अँड आय वॉज लाईक चला नवीन सगळं नवीन पीपल विल बी देअर अँड म्हणजे होमली तर वाटेल. आणि मी आली आणि मी माझ्या सबबला आली अँड मला कोणी दिसलंच नाही आहे. आणि त्यांनी माझं चावी रिसेप्शनवर ठेवलेली अँड द डोर वॉज लॉक अँड दे वर नॉट पिकिंग अप फोन अँड ऑल. तर ते टास्क झालं म्हणजे पहिल्याच रात्री असं झालं मी विथ माय 3 सूटकेसेस अँड आय एम लुकिंग की काय करू आता. बट देन असं थोडं हार्डशिप 1-1.5 तासानंतर मला कोणीतरी दिसलं अँड देन आय वेंट अँड आय आस्क फॉर हेल्प. आणि मग कसंही करून तर माझा फर्स्ट नाईट इट सेल्फ वॉज लाईक अ रोलर कोस्टर.
2: मला खूप मी पण रात्रीच पोचले पण जसं मी पहिल्यांदा बघितलं इथले इन्फ्रास्ट्रक्चर इथलं रोड्स तर असं वाटलं की वा कुठे आलो आपण. आणि खरं तर स्टार्टिंगला आल्यावरती बराच वेळ मला असं खरंच नाही वाटायचं की मी खरंच इथे आले. खूप अनरियल अशी फिलिंग होती आणि थोडं सेटल व्हायला वेळ लागला की हो आपण खरंच इथे आलो आहे, दिस इज आर लाईफ. तर मी तर इम्प्रेस्ड होती फार.
8: माझं अर्ली मॉर्निंगचा फ्लाईट होता सो मी अर्ली मॉर्निंग लँड झालेले आणि एअरपोर्टवरनं इकडे आल्यावर म्हणजे मी सिटीतच सरळ आलेले सो गजबज होती बरीच. बट ते सेटल व्हायला खूप वेळ लागला फॅक्ट की अरे आपण का वेगळ्या लुकिंग शहरात आलोय. आणि हां त्याच्यात खूप फॉरेन फील होतं कारण इकडे बाकीच्या मल्टीकल्चरल आहे ऑस्ट्रेलिया खूप सो बाकीच्या देशातली लोक वगैरे खूप दिसून येतं सो इट्स हार्ड टू फाईंड दॅट रिलेटिव्हिलिटी आल्या आल्याच. पण यू गेट ब्लेंडेड इन हळूहळू.
4: माझा एक थोडा इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स होता. मी जेव्हा एअरपोर्टवरून कॅब केली तेव्हा तो ड्रायव्हर इंडियन नव्हता पण जेव्हा आम्ही सांगितलं आम्ही इंडियन त्यांनी हिंदी गाणे वाजवले. सो दॅट वॉज वेलकम. आणि इनिशियली थोडं चॅलेंज राहते जसं लोक दिसत नाही आणि रात्रीचं ट्रॅव्हल म्हणजे थोडं वेगळं पडते. बट माझं ओपिनियन असं आहे की एकदा ते ॲडजस्ट झालं की मग खूप छान वाटते की इकडे चांगलं डेव्हलप्ड आहे आणि ग्रीनरी वगैरे भरपूर आहे आणि नवीन काहीतरी राहते ते एक्साइटमेंट राहते त्याची. तर ते आवडलं मला.
5: माझा एक्सपिरियन्स पण ऑलमोस्ट असाच होता की फ्लाईटमध्ये असताना ती अशी एक्सलेंज राहते जसं लोक दिसत नाही आणि रात्रीचं ट्रॅव्हल म्हणजे थोडं वेगळं पडते. बट माझं ओपिनियन असं आहे की एकदा ते ॲडजस्ट झालं की मग खूप छान वाटते की इकडे चांगलं डेव्हलप्ड आहे आणि ग्रीनरी वगैरे भरपूर आहे आणि नवीन काहीतरी राहते ते एक्साइटमेंट राहते त्याची. तर ते आवड

0: आणि खूप म्हणजे जेव्हा सिटीमध्ये आलो पहिल्यांदा, म्हणजे लँड झाल्यावर सिटीमध्ये झालो होतो पहिल्यांदा, तर खूप म्हणजे असं इम्प्रेसिव्ह वाटलं. मोठ्या छान बिल्डिंग, स्वच्छता, ट्रॅफिक कमी, अजून हॉर्नचा आवाज नाही वगैरे, काहीच नाही, लोकं आपापले चालताय वगैरे. ते बघून छान वाटलं, पण जशी जशी रात्र झाली तसं तसं थोडंसं शांतता वाटायला लागली. मग ते मुंबईची किंवा तिकडची सवय की संध्याकाळी 7 वाजेनंतर गजबज सुरू होते, तो वाला फील मिसिंग वाटला. बट ओव्हरऑल छान वाटलं, पहिलं इम्प्रेशन वॉज नाईस.
1: इथे आल्यावरती सगळ्यात नवीन वस्तू तेच वाटते आणि ॲडजस्ट व्हायला ह्यासाठी वेळ लागतो कारण की खूप जास्त शांत असतं. म्हणजे पहिल्या रात्री जेव्हा मी झोपायला गेली तेव्हा मला झोपच नाही लागली कारण की ती शांतता मला इतकी विचित्र वाटत होती. कारण की आपल्याला सवय असते ना की कुत्रे भुंकत असतात किंवा लोक
2: लोकांचे हॉर्न्स
1: असतात
2: ते, स्पेशली कमिंग फ्रॉम मुंबई सिटी तर अजून. आणि मग तुम्ही आता इकडे आले, मग हळूहळू सेटल होत आहे, तर युनी लाईफला अडॅप्ट व्हायला किती वेळ लागला? कारण इंडियन एज्युकेशन सिस्टम, ऑस्ट्रेलियन एज्युकेशन सिस्टममध्ये तर कसा डिफरन्स आहे, आणि तुम्ही युनी लाईफला कसा अडॅप्ट केला?
3: आय थिंक मी तर अजूनही त्या प्रोसेसमध्ये, म्हणजे हे खूप चांगले उत्तरं देऊ शकतात मोर देन मी. पण एक डिफरन्स मी बघितला की माझं अख्खं जे पहिले 3 महिने फर्स्ट ट्रिमेस्टर वॉज जस्ट टू नो की सिस्टम इकडची कशी आहे. कारण इकडे रेफरन्सिंगला खूप महत्त्व आहे, जे इंडियामध्ये तर मी ऐकलं पण नाही आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. इकडचं सगळं खूप वेगळं आहे, स्केड्यूल, लेक्चर्स, मग ते एका सब्जेक्टचा डेप्थ, डिफरंट सब्जेक्ट. पण मी आता बोलू शकते की स्टील आय एम इन द प्रोसेस, सो मला पण हे आन्सर ऐकायचं आहे ह्यांच्याकडनं, सो दॅट आय विल गेट टू नो.
4: युनिव्हर्सिटीमध्ये स्टार्टला तर ओरिएंटेशन ओ वीक्स असतात सगळ्या युनिसचे, सो दॅट इज अ गुड प्लेस. कारण तिकडे तुम्हाला सोसायटीज, क्लब्स आणि मेंबरशिप्स असतात, सो इट्स अ गुड डील टू टेक दॅट. ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे तेच, खूप ओव्हरबोर्ड जाऊ नये. कारण स्टार्टला आपण खूप एक्सायटेड असतो, तर आपण जाईकडे साईन अप करतो आणि मग वेळच नसतो. सो एक दोन गोष्टींमध्ये एनरोल होणं, थोडं व्हॉलेंटिअरिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टींनी खूप हेल्प होते. यू स्टार्ट नोईंग पीपल आणि मग त्याच्यानेच सगळं इन्फॉर्मेशन कळत जातं. स्टुडंट्सच्या लेवलला जे इन्फॉर्मेशन हवं असतं, बीट ओपनिंग बँक अकाउंट्स, टेकिंग सिम कार्ड्स, लोकल ग्रोसरी शॉपिंग कुठे करायचं, ट्रॅव्हलिंग कसं करायचं, बसेसचे रूट्स काय आहेत, सो ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही जर जेवढं तुम्ही लोकांशी बोलणार जाऊन तेवढं हेल्प होते. आणि व्हॉलेंटिअरिंग किंवा अटेंडिंग इव्हेंट्स इज अ गुड वे. ओ वीकमध्ये तर सगळंच खूप चिल असतं, प्रोफेसर्स पण युजली चिल असतात. इकडे सगळं, इकडे खूप ओपन एन्व्हायरमेंट असतं फॉर कॉन्वर्सेशन आणि हे सगळं खूप हेल्पफुल आहेत लोकं. इट्स जस्ट दॅट यू नीड टू गो अँड आस्क, यू डोंट नीड टू हेझिटेट. इंडियन्सला जरा ते स्टार्टला एक इंट्रोवर्टिझम किंवा असं आपण खूप शॉकमध्ये असतो, सो आपण थोडं स्वतःला फ्री करून ते केलं पाहिजे. आणि दुसऱ्या कंट्रीजच्या लोकांशी पण बोललं पाहिजे, असं नाही की सेम ग्रुप्समध्ये होल्ड करून स्वतःला. त्याच्याने पण खूप तुमचे सॉफ्ट स्किल्स इकडे डेव्हलप होतात, सो इन द लॉंग रन दॅट इज ऑल्सो युजफुल.
0: आणि एज्युकेशन सिस्टीमची गोष्ट केली तर, जसं म्हणजे मोस्टली मी PhD बद्दल सांगू शकतो. जसं PhD मध्ये इंडियामध्ये पहिला 1 वर्ष हा कोर्स वर्क करावा लागतो, म्हणजे आपल्याला क्लासेसमध्ये वगैरे बसून. पण ऑस्ट्रेलियामध्ये असं नाही आहे की Day 1 पासून तुम्ही तुमच्या रिसर्चमध्ये असतात, त्याच्यामुळे असं 1 वर्ष वगैरे कोर्स वर्क करायची गरज नाही. आणि मला चान्स भेटला एक कोर्स करायचा, तर मला डिफरन्स तर खूप सिग्निफिकंट वाटला तिकडच्या क्लासेस म्हणू शकतो किंवा करिक्युलम ओव्हरऑल. जो इंडियावाला करिक्युलम मला वाटलं, जसं मी मास्टर्स केलं तिकडे किंवा बॅचलर्स पण, तर ते मोस्टली थेरॉटिकल जास्त वाटलं मला, की हा फॉर्म्युला तो फॉर्म्युला हे का ते का. पण इथे जो कोर्स होता तो म्हणजे एकतर वीकमधून फक्त 2 तास एकच कोर्स होता तो, तर आणि मोस्टली त्याच्यात असं कधीच सांगितलं नाही की हा फॉर्म्युला असा आहे, तो फॉर्म्युला तसा आहे. मोस्टली ते इंडस्ट्रीयल साईडवाली म्हणजे सब्जेक्ट वाटला मला तो. म्हणजे त्यांचा जो करिक्युलम आहे तो जास्त थेरॉटिकल नाही आहे, त्याचं ॲप्लिकेशन काय आहे, ते कुठे यूज करू शकतो याच्यावर जास्त बेस्ड आहे. आणि मला वाटतं जर पुढे जाऊन इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचं तर असेच असा एक्सपोजर जास्त इम्पॉर्टंट असतं, रादर दॅन थेरॉटिकल गोष्टी.
1: अजून एक वस्तू अशी आहे की खूप सारे गेस्ट लेक्चर्स असतात सेम लाईक प्रशांत, तर ते इंडस्ट्रीमधून येतात आणि ते त्यांचे स्लाइड्स प्रेझेंट करतात, पण तुम्हाला कळतं की इंडस्ट्री

0: मध्ये वेगळेवेगळे लोक कसं त्यांच्या याच फील्डमध्ये ती डायव्हर्सिटी एक बघायला भेटते आणि त्यांचे एक्सपिरियन्सेस ऐकायला भेटतात. रिअल वर्ल्डमध्ये जे इम्प्लिमेंट होतं त्याशी त्याच्यासोबत कनेक्ट करता येतं आणि अंडरस्टँडिंग त्यामुळे जास्त चांगली वाढते. तर तो एक चांगला पॉईंट आहे. प्लस म्हणजे आम्हाला तर खूप लेक्चर्स नव्हते, पण जे मी असं ऐकलं आहे की मास्टर्ससाठी ज्यांना लेक्चर्स असतात त्यांना फ्लेक्सिबिलिटी असते त्यांचं स्केड्यूल चूज करायची. तर तुम्ही डिसाईड करू शकतात की तुम्हाला सगळे लेक्चर्स एकाच दिवसात करायचे आहेत की तुम्हाला अक्रॉस द वीक. तर मला हो तुम्हाला ते पण एक खूप नवीन वाटलं, कारण की देन यू गेट टू चूज की तुम्हाला कोणता रेस्ट डे हवा आहे, की तुम्हाला जर वर्क करायचं तर तुम्ही कसं ते प्लॅन करू शकतात. सो तो एक मोठा फरक वाटला.
1: फ्लेक्झिबिलिटी आणि त्या शेड्युलिंगच्या ह्याच्यावर आय जस्ट वॉन्ट टू ॲड की कोर्स वर्कचं डिझाईन पण खूप फ्लेक्झिबल असतं. काही कोर कोर्सेसचं रिक्वायरमेंट जर तुम्ही कम्प्लीट केलं तर बाकी रेस्ट ऑफ द कोर्सेस एंटायरली फ्लेक्झिबल. म्हणजे तुम्हाला तुमच्या इंटरेस्टमधल्या काही दुसऱ्या स्कूल्समधले जर कोर्सेस करायचे असतील तर तुम्ही त्याच्यासाठी पण एनरोल करू शकता. आणि युजली इकडे ओपन डोर पॉलिसीज असते, बी इट यू वॉन्ट टू आस्क क्वेश्चन्स टू एनी वन इन द ऑफिस किंवा प्रोफेसर्स आणि इवन क्लासरूम्समध्ये पण. तुम्हाला जर एखाद्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही जस्ट जाऊन बसून अटेंड करू शकता ते लेक्चर. सो अपस्किलिंग आणि प्रोॲक्टिव्ह राहिल्याने खूप हेल्प होतं, कारण इकडचं एज्युकेशन सिस्टम खूप फ्लेक्झिबल आहे. सो दॅट इज
2: छान.
0: अजून एक वस्तू हे की मला वाटतं की अटेंडन्स कंपल्सरी नाही आहे इथे, जे इंडियामध्ये खूप मोठी गोष्ट
2: आहे
0: की तुम्हाला नाही. इंडियामध्ये आपलं असतं की 75% अटेंडन्स असायलाच पाहिजे, मग तुम्ही झोपाते लेक्चरमध्ये काही फरक पडत नाही. पण इथे ती फ्लेक्सिबिलिटी आहे की तुम्ही सगळे लेक्चर्स रेकॉर्डेड असतात, जर तुमचं ते मिसही झालं तर तुम्ही ऑनलाईन ते बघू शकतात आणि नेहमी ऍक्सेस करू शकता.
2: हो आय थिंक फक्त विजा कंडिशन्स तेवढं अटेंड करावं लागतं. मी स्टुडंट विजावर आली आहे तर माझं प्राईम हेच असायला पाहिजे की मी अभ्यास करते. तर जर माझं विजा कंडिशन्सवर लागून जर होतं आहे देन इट्स गुड. इफ दे फाईंड की काहीतरी मिसिंग आहे देन दे कॅन जस्ट पिक यू अप की बाबा तू काय करते पूर्ण दिवस कुठे आहेस असं.
3: तर तुमचा बेसिक जो महिन्याचा खर्च असतो, रेंट, ग्रोसरी, फूड जे काही आहे, हे भागवण्यासाठी तुम्ही कसं मॅनेज करता, काय करता?
0: मी, प्रशांत आणि स्नेहर्ष आम्ही तिघं, आम्हाला लिव्हिंग अलाउन्स भेटतो रिसर्च डिग्री असल्यामुळे, त्यामुळे त्यामध्ये होऊन जातं. विजावरती वर्क राईट्स असतात की तुम्ही कितीही आवर्स काम करू शकतात, पण युजली रिसर्च डिग्री असल्यामुळे वेळ भेटत नाही, त्यामुळे त्यामध्ये होऊन जातं बऱ्यापैकी.
1: मास्टर्सला त्यांना वर्क राईट्सला रिस्ट्रिक्शन्स आहे. सो पर फोर्टनाईट म्हणजे 15 डेजला, आधी 48 आवर्स होतं आणि आय थिंक 1 जुलैपासून आता 60 आवर्स एक्सटेन्शन केलेलं आहे. सो तेवढं तुम्हाला 15 डेजमध्ये तुम्ही तेवढं काम करू शकता आणि दॅट बायज यू इनफ मनी की तुम्ही लिव्हिंग एक्सपेन्सेस काढू शकता त्याच्यातनं. अगदी लॅविश लाईफस्टाईल नाही बट डिसेंट गुड लाईफस्टाईल तुम्ही करू शकता मेंटेन. पण फक्त तुम्हाला अभ्यास आणि ते बॅलन्स करण्यात इज अ लिटल टफ.
3: कसं?
1: सॉरी,
2: बिकॉज मला अजून जॉब किंवा पार्ट टाईम काही मिळालं नाही आहे, तर माझं लिव्हिंग एक्सपेन्स सरळ माझ्या बॅक होम बाबा देतात. सो सध्या तरी आय एम लुकिंग फॉर अ जॉब.
3: आणि जसं आत्ता समृद्धी म्हणाली की अभ्यास हँडल करून जॉब आणि हे, तर कसं म्हणजे तुम्ही हँडल करता अभ्यास, जॉब, झोप?
1: इकडे जसं मानसी पण म्हणाली आणि आम्ही पण आधी म्हणलो की इकडे खूप फ्लेक्झिबल आहे सगळं. सो ऑल इट कम्स डाऊन टू इज सेल्फ डिसिप्लिन, की तुम्हाला खूप स्वतःला रोल म्हणजे एनरोल करून ठेवायला लागतं त्या गोष्टींमध्ये, बिकॉज इट इज व्हेरी इझी टू गेट ऑफ द ट्रॅक. मला इकडे खूप स्टुडंट्स माहिती आहेत जे फक्त म्हणजे पार्ट टाईमलाच जास्त इम्पॉर्टन्स देतात आणि ते एज्युकेशन एन्टायरली विसरून जातात. सो तुमचा प्रायमरी गोल हे तुम्हाला स्वतःला खूप स्वतःहून लक्षात आणून दिला पाहिजे. ऑल्सो बिकॉज इकडे तुम्ही खूप लोकांना भेटता, सो पार्टीजला जा किंवा बाहेर जा, ऑल दिस ऑल्सो इज न्यू. आणि इकडे आई बाबा नसतात, सो स्वतःलाच तुम्ही खूप कंट्रोल
3: लावायची असते.
1: हो, सो ॲज मच ॲज हे खूप फ्लेक्झिबल आहे, हे खूप सेल्फ डिसिप्लिन रिलायंट पण आहे. सो आपण स्वतःलाच खूप कंट्रोल करणं आणि ट्रॅकवर ठेवणं, आणि म्हणजे इकडे बाकी कोणच नाही, नोबडी केअर्स अबाउट यू युअर ॲक्च्युली. इवन रिसर्चमध्ये वगैरे पण मोस्टली सुपरवायझरला फक्त अपडेट्स द्यायचे असतात. दे डोंट रिअली केअर की तुम्ही किती तास काम करताय, कसं काम करताय. तुम्ही 9 to 5 करा, 9 to 2 करा, त्यांना फक्त आउटपुटची मतलब असतो. सो ते तुमच्यावर आहे की तुम्ही किती लक्ष द्यायचं, तुम्ही किती हार्डवर्क करायचं, तुम्हीच तुमचा वेळ डिवाइड करायचा. सो ते सगळं आपल्यावरच असत.
3: मॅनेजमेंट नाईस. आणि आता तुम्ही घर म्हणजे बघणार, रेंटल्स खूप टफ आहे सध्या, रेंटल मार्केट सुद्धा, तर मग तुम्ही कसं ते हँडल केलं, घर शोधणं, हाऊसमेट्स मिळणं?
0: मला वाटतं की इथे आल्यावरती सगळ्यात मोठं चॅलेंज तेच आहे की घर शोधा. घर मिळालं तर नीट चेक करा की तुमचे लीज कंडिशन्स काय आहेत. किंवा बरेचदा असं होतं की काही लोक आपल्या घरी सबलेट करतात, तर तुमच्याकडे ऑफिशियल डॉक्युमेंटेशन नसतं की तुम्ही त्यांच्या घरी राहता. सो ते सबलेट सिच्युएशन एक असते, पण त्यामध्ये त्या हाऊस ओनरकडे राईट असतो की ते कधीही म्हणतील तुम्हाला की अभी तुम जाओ. तसं ते एक असू शकतं. जर तुमची लीज असेल तर ते खूप बरं पडतं की तुमच्याकडे एक प्रॉपर डॉक्युमेंट आहे आणि तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ आहे की तुम्ही तिथे राहता. आणि बॉन्ड जो पे करायचा असतो तो जर RTAला गेला तर दॅट्स द सेफेस्ट अँड बेस्ट थिंग. नाही तर कधी कधी असं होतं की तुमचा बॉन्ड हाऊस ओनरकडे जातो, मग अगेन त्यांच्यावरती असतं की ते रिटर्न करतील की नाही. इन जनरल इथे लोक ट्रस्टवर्दी आहेत, त्यामुळे तसं अख्खा बॉन्ड तुम्हाला रिटर्न भेटेल. पण होऊ शकतात की कठीण एक्सपिरियन्सेस असतील. त्या व्यतिरिक्त घर शोधायला फ्लॅटमेट्स म्हणून एक वेबसाईट आहे किंवा ॲप आहे, त्यामध्ये जर तुम्ही प्रीमियम घेतलं तर तुम्हाला अजून चांगले रिस्पॉन्सेस मिळतील. नाहीतर त्यामध्ये दिसतात कोणत्या एरियामध्ये कसे घर आहेत, तुम्ही आपलं प्राईस रेंज सेट करू शकतात आणि त्या बेसिसवरती तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला घरं कशी भेटतात काय तसं.
3: मग हे ज्या वेबसाईट किंवा ॲप्स असतात ह्याच्यावर सबलेट सिस्टम असते की प्रॉपर लीज सिस्टम असते?
0: मला वाटतं तिथे मिक्स आहे सगळं. काही लोक सांगतात की मी शॉर्ट टर्मसाठी सबलेट करते तर ते क्लिअरली लिहिलेले असतात वस्तू. काही लोकांना लॉंग टर्म राहणारी लोकच पाहिजे असतात किंवा लीज ब्रेकवाले सिच्युएशन्स पण असतात, तर ते सगळं बंच आहे तिथे. आणि फेसबुक मार्केट प्लेसवरती पण सिमिलर वेमध्ये लोक ॲडव्हर्टाईज करतात आणि त्या बेसिसवरती पण घरं भेटू शकतात.
4: अकोमोडेशन मी पण आतापर्यंत 2.5 वर्षात 4 वेळा घरं चेंज केले आहेत. तर मी माझं पहिलं अकोमोडेशन वॉज लाईक थ्रू इंडिया मी केलेलं होतं. आपला ग्रुप आहे इंडियन्स इन ब्रिस्बेन म्हणून, आणि अजून एक मराठी लोकांचा पण ग्रुप आहे बहुतेक. तर त्याच्यात 2-3 ॲड टाकलेल्या होत्या की आम्ही इंडियाला जातोय तर आम्हाला रूम सबलेट करायची आहे 2 महिन्यांसाठी. सो दॅट इज हाऊ आय फाऊंड माय फर्स्ट अकोमोडेशन. म्हणजे डेट्स अप्रॉक्सिमेटली मॅच झाल्या माझ्या लँड होण्याच्या आणि त्यांच्या घरी जायचं. तर माझं पहिलं अकोमोडेशन वॉज तसं होतं. आणि सेकंड अकोमोडेशन मग काय झालं की पहिले 2-2.5 महिने माझ्याकडे मी इथे राहिलो, आणि जेव्हा वापस जायची वेळ म्हणजे निघायची वेळ आली तेव्हा मग थोडीशी खूप अवघड होतं तेव्हा घर शोधणं. कारण इथे तुम्हाला लीजवर घर घ्यायचं असेल तर तुम्हाला रेंटल हिस्ट्री लागते, आणि मी तर फक्त 2.5 महिने झाले होते त्याच्यामुळे, आणि ती लीज पण नव्हती ऑफिशियल. त्याच्यामुळे मी म्हणजे माझ्यासोबत मी अजून 2 लोक असे शोधले की त्यांच्याकडे लीज होती, मला म्हणजे लकीली भेटलेत असे लोक. मग आम्ही तिघांनी मिळून एक घरसाठी अप्लाय केलं. त्यांनी असे अप्लाय करत करत आम्ही 16-17 घरं अप्लाय केले. मग तुमचे फायनान्शियल डॉक्युमेंट ते चेक करतात, तुमचं इन्कम किती आहे, तुम्ही रेंट देऊ शकता की नाही. मग ते स्क्रीनिंग केल्यावर हार्डली नंतर आम्हाला एक घर भेटलं. आता मग आम्ही तिथे राहतो शेअर्ड हाऊसमधून तिथे.
5: माझा एक थोडा वेगळा एक्सपिरियन्स राहील जो मी शेअर करेल. तर बेसिकली मी ह्या सगळ्यांपैकी काहीच नाही केलं. इकडे काही लोक होते जे मला हेल्प करत होते आणि त्यांनी घर शोधलं. आणि मी सध्या जिथे राहत आहे ते म्हणजे एक कॉलीग आहे ते राहत होते, त्यांनी सांगितलं. तर ह्या घरात कसं आहे म्हणजे ते ओनर्स आहेत सबलेटिंग सारखं आहे, बट ते इंडियन्स आहे सगळे. आणि त्यांचं असं की घरात इंडियन्सच राहील, तर म्हणजे मला फुल इंडियन हाऊस होल्ड भेटलं इकडे. हां, तर ते म्हणजे एक थोडं रिफ्रेशिंग आणि छान मला वाटलं. आणि कठीण तर आहे म्हणजे आय बी ऑनेस्ट, बट असे पण केसेस असतात तुम्हाला भेटू शकते इफ दॅट्स व्हॉट यू लुकिंग फॉर.
6: स्टार्टिंगला इन्स्पेक्शन्सला वगैरे जाणं इज व्हेरी टाईम कन्झ्युमिंग. म्हणजे मी अराउंड 40-50 ॲप्लिकेशन्स केले असतील स्टार्टला. आणि जसं त्यांनी आधी सांगितलं की तुम्हाला इकडे रेंटल हिस्ट्री लागते. सो तुम्ही इंडियावरनं आल्यावर तुमच्याकडे ऑब्व्हियसली ऑनशोअर रेंटल हिस्ट्री नसते. माझा आधी स्टुडंट अकोमोडेशनची रेंटल हिस्ट्री आणि ते सगळं तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करून दाखवायला लागतं. इकडे इंडियासारखं नाही आहे, इट हॅज अ व्हेरी इलॅबोरेट प्रोसेस की पूर्ण एसे लिहायला लागतो की तुम्ही, म्हणजे मी तर पूर्ण लिहिलेलं की मी ह्या या ठिकाणी अशा फ्रेंड्सला भेटले, मग आम्ही सगळे UQ ला आहोत आणि आम्ही तिघही त्यावेळेला आम्ही काम करत होतो. सो आमचे पेस्लिप्स स्ट्रॉंग होते. सो लास्ट 3 मंथ्सचं तुम्हाला पेस्लिप्स दाखवायला लागतं. मी इंडियातले पण डॉक्युमेंट्स दाखवलेले, सी एस सर्टिफिकेट्स आणि एव्हरीथिंग. सो बेसिकली जसं युनिला अप्लाय करतो तसंच काइंड ऑफ आम्ही सगळे ॲप्लिकेशन्स केलेले. त्यातनं खूप स्क्रीन होऊन, आणि इकडे खूप कॉम्पिटिशन आहे, सो खूप स्क्रीन होऊन त्याच्यातनं मग आम्हाला एकच घर मिळालेलं जिकडे मी आत्ता राहते. ते पण आधीचे जे होते राहणारे, दॅट वॉज अन इंडियन फॅमिली आणि द हाऊस ओनर इज श्रीलंकन आय थिंक. सो म्हणून थोडंसं एक साऊथ ईस्ट एशियन लोकांना प्रेफरन्स होता. बाकी दुसऱ्या ठिकाणी जरा कॉम्पिटिशन खूप असल्यामुळे आपल्याला लवकर प्रेफरन्स मिळत नाही. आणि ऑल्सो फायनान्सेस मॅटर अ लॉट, ॲटलीस्ट फॉर स्टुडंट्स, की तुम्ही किती सपोर्ट दाखवताय आणि तुमचं मंथली इन्कम सोर्स ऑफ इन्कम काय आहे, आणि ते कंटिन्युअसली असलं पाहिजे. आणि जेवढी लोकं तेवढं इन्कम म्हणजे जास्त असेल, 4 times द इन्कम आय थिंक दे चेक का, डिपेंडिंग ऑन द रेंट इंटू 4 तुमचं असलं पाहिजे ऑलमोस्ट. सो तसं एक लमसम कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता.
0: एक पॉइंट इन्स्पेक्शननी मला आठवलं की जर तुमच्याकडे कार नसेल आणि जर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या सबब्सला जायचं असेल इन्स्पेक्शन करायला, तर तुम्हाला बसनी जर्नी ट्रॅव्हल प्लॅन करावं लागतं आणि कधी कधी एका ठिकाणी पोहोचायला 1 तास लागतो. आणि जर त्या दिवशी तुमचे 2-3 इन्स्पेक्शन असले तर मग तुमचा पूर्ण दिवस गेला.
3: हो,
0: पण कधी कधी व्हिडिओ इन्स्पेक्शन पण करतात लोक. बट अगेन मला वाटतं की फरक पडतो की तुम्ही तिथे जाऊन भेटावं त्या लोकांना आणि बघावं की तुमचं त्यांच्याशी पटतं का. माझा एक्सपिरियन्स थोडा वेगळा आहे. मी एक कोलंबियन आणि एक स्पॅनिश ऑस्ट्रेलियन मुलीबरोबर राहते. मला असं वाटलं की आपण नवीन देशात आलोय तर आपण अजून कल्चर्सच्या लोकांना भेटावं, तर इट हॅज बीन गुड सो फार. पण त्याआधी एकदम स्टार्टिंगला जेव्हा मी आलेली तेव्हा मी पण एका इंडियन फॅमिलीबरोबर राहिलेली. पण तेच आहे, प्रेफरन्स
3: दोन्ही साईड आहे की इंडियन फॅमिलीबरोबर किंवा असं हे राहिल्यामुळे जो एक होमली फील येतो दॅट इज म्हणजे त्यांनी पण छान वाटतं, आणि दुसऱ्या कल्चरच्या लोकांबरोबर राहिल्यानंतर जे एक नवीन गोष्टी कळतात ते पण छान. तर मला ॲक्च्युली ह्याच्याबद्दल थोडंसं कुतूहल आहे की तुम्ही जसं आता बाहेर लोकांना, दुसऱ्या कल्चर्सच्या लोकांना बाहेर भेटणं वेगळं आणि त्यांच्याबरोबर घर शेअर करणं वेगळं, तर तो कसा एक्सपिरियन्स म्हणजे तुमच्यापैकी कोणी, जसं आता मानसी म्हणाली की ती दुसऱ्या कल्चरच्या लोकांबरोबर राहते, तर हाऊ हॅज दॅट एक्सपिरियन्स बीन?
0: मला तर आवडतं आहे. दोघी मुली छान आहेत, खूप केअरिंग आहेत, म्हणजे दे आर गुड पीपल, त्यामुळे तो एक्सपिरियन्स इतका चांगला आहे. इन जनरल त्या दोघी हेल्पफुल आहेत, बट छान असं वाटतं की कधी त्यांनी काय बनवलं वेगळं आणि तर ते शेअर करतील. मग आपल्याला त्यांच्या कल्चरचं फूड, जसं मी एक वेगळ्या प्रकारचा भात असंच म्हणू शकतो पण त्याला पायाया असं म्हणतात, तर इट इज अ स्पॅनिश डिश. तर तिने एकदा तिच्या पेरेंट्सच्या घरून आणलं होतं, तर तिने आम्हाला सगळ्यांना टेस्ट करवलं ते. किंवा एखादा कोणी समजा काही बेक केलं तर ते तुमच्याशी शेअर करतील, किंवा तुमचंही फूड ते आवडीने खातात पण त्यांना तिखट लागतं. पण ते असं छोट्या छोट्या वस्तू. आणि दोघीही मुली आपल्या कल्चर्समध्ये पण खूप प्राईड घेतात, त्यामुळे ते कधी कोणते सॉंग्स असतील किंवा त्यांच्यातले परफॉर्म काय बोला त्याला डान्स परफॉर्मन्सेस असतील किंवा फोक डान्सेस असतील तर ते शेअर करतील. मग आम्ही ते TV वरती एक दुसऱ्यांचे कल्चर्स दाखवतो, तर ते मला वाटतं की खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि कधी आम्ही तिघी मिळून मूवी बघू तर त्यांनी माझ्यासोबत बॉलिवूड मूवीज बघितले आहेत, मी त्यांच्यासोबत कोणती स्पॅनिश डॉक्युमेंटरी बघितली आहे, तर ते एक्सपिरियन्सेस छान आहे.
3: छान त्यांचा हा बॅकग्राऊंड कसा आहे.
0: याआधी मी एका अजून ऑस्ट्रेलियन मुलीबरोबर राहत होती, ते आधीचं मी पण खूप घरं चेंज केली आहेत, पण त्यामध्ये मला नवीन असं वाटलं की ती फक्त 19 इयर्सची होती पण फुली इंडिपेंडेंट. तिच्या बाबांचं घर होतं ठीक आहे, पण ती तिथे एकटी राहायची, सगळं स्वतः मॅनेज करायची. आपण जेव्हा 19 इयर्सची असतो आपण विचारही करू शकत नाही, पण ती सगळं मॅनेज करायची आणि ते खूप चांगल्या प्रकारे. तर मला ते कसं न्यू लर्निंग होती की इथली लोक खूप आधीपासून इंडिपेंडेंट असतात.
4: माझ्या ओपिनियन मध्ये आपण जेव्हा वेगळ्या कल्चरल बॅकग्राऊंड वाल्या लोकांसोबत राहतो तेव्हा अडॅप्टिव्हनेस खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण एक्सपेक्ट नाही करू शकत की समोरच्याने पण जसं वागावं जसं मला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचे चॉईसेस प्रेफरन्सेस वेगळे असू शकतात. आता आमच्या घरात आम्ही तिघं इंडियन आहेत, पण मी महाराष्ट्रीयन आहे, माझा आणि बाकी 2 roommates एक केरळचा आहे आणि एक बिहारचा आहे. तर आमचे तिघांचे असे बॅकग्राऊंड तर खूप वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंट तर करावंच लागतं. आणि तेच आहेत की जेवढं तुम्ही स्टबन राहाल स्वतःबद्दल, म्हणजे की नाही मला असंच पाहिजे, मग अशा बॅग अशा वातावरणात राहणं थोडंसं अवघड असतं, त्याच्यामुळे थोडस ऍडजस्ट करावं तर लागतच कोणत्या पण गोष्टीसाठी.
3: बरोबर.
7: आठवत मी जेव्हा जिलाँगला होतो तर तिथे जर्मन होता मुलगा जो एक्सचेंज प्रोग्राम निघाला होता आखनवर, आणि त्याला मी भेंडीची भाजी फेवरेट तर तिला दिली ती खायला आणि तिला खूप आवडली, आणि तो म्हणे की तू याने शिकव मला कशी करता. बेस्ट पार्टी त्याला ती आवडली, त्यांनी बनवली आणि ती छान झाली, दुसऱ्या दिवशी मला दिली आणि त्याच्यावरून चांगलं त्यांनी केलं, तो रेग्युलर बनवायला लागला तर मला स्वयंपाक करायची गरज. आणि आता ते लोक प्रॉपर त्यांनी क्विझिनचं एक पुस्तक घेतलं आहे, ते आता जर्मनीत आहे आणि मध्ये मध्ये मला पाठवतात आज ही भाजी केली, आज ती भाजी केली म्हणून. सो दॅट्स क्वाईट नाईस.
3: तू इन्फ्लुएन्स केलं त्यांना इंडियन
7: फूड. येस.
0: मी माझ्या हाऊसमेट्सला एकदा पावभाजी टेस्ट करवलेली, त्यांना ती इतकी आवडली इतकी आवडली, ते बोलतात की दिस इज सो हेल्थी. त्यांना असं वाटलं की व्हेजिटेरियनमध्ये पण इतके ऑप्शन्स असतात, कारण की त्यांना आय मीन आय फील लाईक व्हेजिटेरियन फूडमध्ये इथे तितके ऑप्शन्स नाही आहेत पण आपल्याला खूप व्हरायटी माहिती असते, तर फूडवाले एक्सचेंजेस मला वाटतं की खूप मजेदार.
3: परफेक्ट. आणि त्यांनीच बॉन्डिंग जास्ती छान होतं सगळ्यांशी, म्हणजे कॉमन लँग्वेज एव्हरीवन स्पीक्स.
0: आणि बरेचदा लँग्वेजेस एक्सचेंज पण खूप चांगली होते, कारण की ते शिकवायचा प्रयत्न करतात. आणि आता आपण र बरोबर म्हणतो तर त्यांना ते खूप
3: स्पॅनिश आणि कोलंबियन ह्याच्यात र
0: र म्हणजे आहे त्याच्यावर, तर ते मला कधी असं लिस्ट ऑफ वर्ड्स देतील आणि बोलतील की तू हे बोलून दाखव, मग मी बोलले की ते खूप खुश होतात आणि मला म्हणतात की तू आम्हाला हिंदी शिकव किंवा तुझी कोणती लँग्वेज आहे ती आम्हाला शिकव, तर ते छान असं एक्सपिरियन्स असतो. मस्त.
7: इंडोनेशियन होता सुगी, तो पी एच डी करत होता, त्याचं काही सोशल जस्टिस त्याचं काम होतं, आणि तो हिंदी गाणं ऐकायचा खूप इंडोनेशियन. त्याची फेवरेट सिंगर होती लता मंगेशकर, त्याला 1960s लता मंगेशकरचे सगळे गाणे पाठ होते आणि ते लग जा गले आणि ते सगळे, आणि काही काही नवीन असे अनएक्सप्लोर्ड गाणे पण त्याला माहिती होते जे मला पण नव्हते माहिती. सो दॅट वॉज क्वाईट नाईस. म्हणजे
3: फूडवर नाही खेळ की तुम्ही इकडे यायच्या आधी कधी कुकिंग केलेलं आहे, आधी इकडे आल्यावर शिकले, इकडे करता का मेन ते की कसं असतं तुमचं मील्स कसे असतात?
2: किचनमध्ये एंटर पण नाही केलेलं वेन आय वॉज इन इंडिया, आणि इकडे येऊन टू बी व्हेरी ऑनेस्ट अचानक मी येऊन इकडचं खाणं नाही, ते एक असतं ना की जेवढं पण आपण स्वतः बनवू शकतो तर लेट्स डू इट, अदरवाईज मग बाहेरून प्लस कॉस्टली एव्हरीथिंग. सो इथे येऊन मी जेव्हा पहिलं ट्राय केलं, फर्स्ट वीक माझं अर्ध्या गोष्टी जळल्या आहेत आणि मला ते खावं लागलं. बट देन इट वॉज अ गुड थिंग, म्हणजे माझी मम्मी मला आता पण बोलते की यु नो ह्याच्यासाठी आम्ही तुला तिथे पाठवलं सो दॅट यू लर्न
3: शिकशील.
2: तर आता पण मी फिगर आउट करते जो बनता है वो खाली नाही का.
3: बिलकुल.
5: माझा पण थोडा एक्सपिरियन्स असा होता, मी सगळ्यात पहिले माझ्या एका फ्रेंड सोबत आलो आणि त्याला कुकिंग आवडते, सो बेसिकली जेव्हा पण कुकिंगची बारी यायची मी त्याला किचनमध्ये पाठवून द्यायचो. पण मला थोडं घरच्यांनी पुश केलं, तर भाताचा तसंच कधी जळलेला तर कधी कमी कुक झालेला, बट असं म्हणू शकतो मेजरली इकडेच कुकिंग करणं शिकलो आणि आता बऱ्यापैकी जमलो, म्हणजे रोज जेवण बनवतो असं.
3: अरे वा, आई एकदम खुश झाली असेल.
5: हा बिलकुल.
0: इथे याच्या आधी घरी कधी असं काम पडलं नाही कुक करायचं, पण यायच्या आधी थोडीशी मला ट्रेनिंग भेटली की पोळ्या बनवून बघ कसं बनतात, गोल बनतात का, हे बनवते बनवतं, थोडीफार ट्रेनिंग झाली. इथे आल्यावरती स्टार्टिंगला मी खूप इंटरेस्ट घेतला कुकिंगमध्ये आणि बनवलं आपलं इंडियन फूड, बनव हे बनव ते बनव, पण जसं अजून वेळ गेला आणि मी बिझी होत गेली, मग इथे आल्यावरती तुम्ही कॉन्सेप्ट शिकतात की मील प्रेप करा. मग आपण जर एका दिवशी खूप जेवण बनवून ठेवलं आणि घरच्यांना सांगितलं की आई मी काल बनवलेलं खाल्लं, तर आई म्हणते की शिळं कशाला खातेस. आणि पण इथे कल्चर तेच आहे, त्यांचं म्हणणं आहे की तुमच्याकडे फ्रीज आहे तर तुम्ही एका हफ्त्याचं खाणं जेवण बनवून ठेवा आणि मग तेच मील्स तुम्ही खात राहा. तर ते थोडं ॲडजस्टमेंट आत्ता सध्याही 2 वर्ष झाले तरी सुरूच आहे की कसं मॅनेज करायचं, की रोज कुक करणार तुम्ही संध्याकाळी येऊन, एक तर तो प्रश्न की काय बनवायचं, किती वेळ लागेल, मग भांडे कोण धुणार, तर हे सगळं करत करत तो खूप असा मोठा टास्क होऊन जातं जेवण बनवायचं. तर ते आहे.
2: मला फक्त एवढं ऍड करायचं की मला इथे येऊन कळलं सगळ्या मॉम्स आणि सगळ्याचं की जेवण बनवायला अर्धा तास एक तास लागतो, ते खायला 10 मिनिटं जातात फक्त. आणि ते एकदम हे होतं की मी इतकं वेळ हे बनवत होती आणि इट जस्ट टुक मी 10 मिनिट्स टू इट, तर ते हार्ट ब्रेक.
5: आणि त्याच्यानंतर भांडे धुवायचे वेगळे.
3: एक्झॅक्टली.
4: माझ्या केसमध्ये पण ऑलमोस्ट तसंच होतं की एक एकदा डेमो भेटला होता की असं असं असतं, अशी अशी भाजी बनवता, अशी पोळी बनवता. पण इकडे आल्यावर जेव्हा स्वतःहून सुरू केलं सगळं बनवायला वगैरे, तेव्हा थोडा थोडा एक्सपिरियन्स आला. आणि आता तर ऑलमोस्ट 10-12 लोकांचा स्वयंपाक करू शकतो.
3: अरे म्हणजे आता तुझ्याकडे एकदा जेवायला यायला पाहिजे सगळ्यांनी.
4: आणि हा, आणि फॉर्च्युनेटली आम्ही म्हणजे रोज कुकिंग करतो. म्हणजे असं आमचं आहे की जे डिनरला खाणार ते दुसऱ्या दिवशी लंचला असतं, कारण दुसरं सकाळी तर बनवू नाही शकत. पण मोस्टली एव्हरी डे कुकिंग असते इंडियानच आपलं मोस्टली. आणि कधी कधी चेंज वगैरे केलं तर तसं आहे,
3: काहीतरी वेगळं अजून
4: काहीतरी वेगळं.
3: येस. आणि
4: हा, आणि इकडे आल्यावर ते तसं म्हणतात ना की समुद्रात गेल्यावर माणूस पोहायला शिकतो, तर तेच काइंड ऑफ तेच.
5: एक अजून वस्तू आहे म्हणजे इकडे आल्यावर नुसतं आपलंच नाही पण दुसऱ्या कुझिन्सचं पण बनणं म्हणजे जेवण बनवणं आपण शिकतो. जसं अगेन जो माझा मित्र होता कुकिंग मध्ये छान होता, तो पास्ता खूप मस्त बनवायचा, लजानिया वगैरे बनवायचा, तर ते सगळे वस्तू मी त्याच्याकडून शिकलो. तर हा पण छान एक्सपिरियन्स होता.
3: छान, मस्त.
4: आणि जेव्हा स्वतःच्या हाताचं आपण सुरुवातीला खाल्लं म्हणजे तेव्हा कळलं की तेव्हा आईच्या हाताची आईची किंमत जास्त अशा वेळेस कळते.
7: माझी जीभच मेली माझ्या हातचा खाऊन, ती माझी जीभ प्लास्टिकची झाली आहे, काही खाऊ शकतो.
3: इकडे मग तुमच्या फूड हॅबिट्स आता जसं तुम्ही स्वतःच इंडियन कुकिंग पण करता, दुसऱ्याही ह्याचे काही क्विझिन्स मधलं काही ट्राय करता, हे करता, तर ओव्हरऑल फूड हॅबिट्स काही बदलले आहेत का? आणि बदलले आणि कुठले ऑझी किंवा दुसऱ्या कल्चर्सचे फॉर दॅट मॅटर कुठले असे डिशेस आहेत का की जे तुम्हाला आवडायला लागले आहेत?
4: हो, म्हणजे चेंज तर माझ्या केसमध्ये तर चेंज खूप सिग्निफिकंट आहे. कारण इंडियामध्ये असताना असं कधी बघितलं नव्हतं की कॅलरी, शुगर किंवा फायबर ह्या गोष्टी तर म्हणजे कधी बघितल्याच नव्हत्या.
3: इकडे आल्यावरच एक्झिस्टन्स कळला.
4: इंडियामध्ये काय संध्याकाळ झाली चला चहा पिऊन येऊ बाहेर जाऊन, किंवा समोसा खाऊ, वडापाव खाऊ वगैरे, किंवा तेलकट तुपकट, म्हणजे कधी असं कॉशियसली बघितलं नव्हतं. पण जेव्हा इथे आल्यावर बाकी लोकांना बघितलं, मोस्टली म्हणजे बाकी आजूबाजूला कशा हॅबिट्स वगैरे आहेत, किती लोक काळजी घेतात वगैरे, तेव्हापासून कळालं की नाही इम्पॉर्टंट आहे डाएट. तेव्हापासून म्हणजे माझ्या केसमध्ये तरी मी बऱ्यापैकी चेंज केलं तसं. म्हणजे डाएट एक्झॅक्ट डाएट तर नाही म्हणू शकत, आपल्या इंडियनमध्ये खूप इंडियन फूडमध्ये कॅलरी काउंट करणं तर खूपच अवघड आहे. पण मी हा मोस्टली प्रयत्न असतो की एक ते अमाऊंट म्हणजे लिमिटेड अमाऊंट काइंड ऑफ तसं. आणि इनफॅक्ट काय खातो काय कन्झ्युम करतो त्याच्यावर पण मी मोस्टली फोकस करतो आता, की जास्त ऑइली वगैरे, जास्त तेलकट वगैरे नाही खायचं वगैरे. आणि मग ब्रेकफास्ट करणं, किती करणं, योग्य वेळेवर करणं हे माझं पहिले कधीच नव्हतं, पण इथे आल्यापासून तिन्ही मील वेळेवर रोजच्या एका टाइमला वगैरे ती सवय चांगली लागली मला इकडे आल्यावर.
5: मी याच्यात हे ऍड करेल की जसं जेव्हा तुम्ही स्वतः कुक करता तेव्हा तुमच्याकडे खूप जास्त कंट्रोल राहते की तुम्ही काय खाता. इंडियात कसं होते की जसं स्टुडंट लाईफ म्हटल्यावर मेसमध्ये किंवा मोस्टली बाहेरचं खाणं राहते. हा, तर म्हणजे एक हे पॉझिटिव्ह वस्तू आहे की तुम्ही बरंच कंट्रोल करू शकता आणि तेव्हा हे मॅक्रो मायक्रो न्यूट्रियंट सगळे पिक्चरमध्ये येतात. तर येस, प्रोटीन व्हेरी इम्पॉर्टंट अगेन.
6: इकडे आल्यावर म्हणजे इंडियन क्युझिनमधलेच क्विक मील्स किंवा वन पॉट मील्स करणं, तर मी तर युजली ते तसं करायचे स्टार्टला जेव्हा युनिव्हर्सिटी खूप हेक्टिक व्हायचं. सो पास्ताज बनवून ठेवणं, म्हणजे पास्ता बॉईल करून ठेवू शकता तुम्ही, त्याचे ड्रेसिंग्स चेंज करू शकता किंवा सॅलड्स खाऊ शकता. सो हे सगळं कधीतरी म्हणजे वेळ मिळाला की एक दोन दिवसाने मग इंडियन कुकिंग करू शकतो जेव्हा जरा वेळ असेल तेव्हा. पण बाकी क्विक मीलसाठी सँडविचेस, पास्ताज किंवा काही एक पटकन बेक केलं तरी इकडे तुम्ही इकडे बेकिंगच्या गोष्टी पण बऱ्याच छान
3: इझिली करू,
6: आणि इकडे ते पण हेल्दी तुम्ही बनवू शकता सगळं, होल व्हीट आणि ते सगळं फ्लावर्स अवेलेबल असतात. सो
0: सगळ्यांनी खूप हेल्दी सांगितलं. मी सांगते, मी इथे आलेली तेव्हा मी पहिल्यांदा टिमटाम खाल्ली आणि मी रोज खायची टिमटाम, म्हणजे मला ते इतके आवडले. मग एक दिवशी मला प्रशांत त्याचं हेल्थ स्टार रेटिंग दाखवलं, ते होतं 1 स्टार. मग मी त्यानंतर बंद केले.
3: मी तुला तेच विचारणार होते, टिम टॅम रोज खाल्ल्यानंतर खूप पळत सुटायची का, एवढा शुगर रश येणार.
0: हो ते खूप म्हणजे इथे आल्यावरती नवीन, कारण की मी ऐकलेलं की ऑस्ट्रेलियामध्ये टिम टॅम खूप फेमस आहे, तर मी असं एकदम क्युरियस होते की काय आहे असं त्याच्यामध्ये, आणि मला ते आवडले. पण ठीक आहे, ते एक
3: आणि त्याच्या हात बुडवून स्ट्रॉ सारखं टिम टॅमने. हो
8: छान मस्त गप्पा रंगल्या आहेत आपल्या, पण आता फक्त असं आहे की आपली वेळ संपली आहे, त्याच्यामुळे आपण उरलेल्या गप्पा पुढच्या गुरुवारी ऐकूया. नमस्कार.